गवाहे नमस्तंग अटारे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुविकै नमस्तंग अनिकै नमस्तंग अभूते नमस्तंग अरूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गारे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजुगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजभे नमस्तस्तजभे अदेशंग अदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निर्धामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वकूपे नमो सर्वकाप्ये नमो सर्वतापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवै नमस्तंग अपेवै नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कृतारं नमो सर्वतन्दे नमो सतवंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनन्ते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वशोकं नमो सर्वपोकं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी चन्त्व प्रसाद।

बिनवंत नानक गुर चरण लागे, वाजे अनहद तूरे, सुनते पनीत कहते पवित्र।

सच एक है, काज ना फिटै कोय। थिर नारायण थिर गुरु थिर साचा विचार, सुर नर नाथे नाथ तू निधारा आधार। सर्वे थान थरंतरी तू दाता दातार, जह देखा तै एक तू अंत न पारावार।

नाम रते त्रिपवन सुजी होए, नानक नाम रते सदा सुख होए, नाम रते सिद्ध गोष्ठ होए, नाम रते सदा तप होए।